0: कीचे
1: त्रिसत्गुरु स्वामी माधवानंजी गुरुदेव
0: कीचे
1: विश्वगुरु महामंदरेश्वर परमहंस श्री स्वामी महेश्वरानंजी गुरुदेव
0: कीचे
1: श्री अलकपुरची सिद्ध परंपरा कीचे
2: Ja.

असतो मा सदगमया. मर्सीफुल लॉर्ड, लीड अस फ्रॉम अनरियलिटी टू द रियलिटी. तमसो मा ज्योतिर्गमया. Lead us from the darkness of the ignorance to the light of the wisdom. Mrityurma amritam gamaya. Lead us from mortality to immortality. Om Shanti, Shanti, Shanti.